0: बस तुम रहते हो।
1: झनक झनक झन टपक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झ